नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 17 जून, ई.स. 2026. पहाटेचे 5:55 आणि 42 सेकंद झालेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे, राग ललत.

0: सहा वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया नारायण सूक्त. पठण केलं आहे वैशंपायन गुरुजी यांनी.
1: हरि ओम सहस्राशी.

स्वामी स्वरूपानंद यांचा अभंग आपण ऐकला, गायला होता स्वप्नील गोरे यांनी. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, थोर समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रसारक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृती दिन. त्या काळात आगरकरांचे विचार किती पुढारलेले होते हे वाचून आश्चर्य वाटतं. देवाचा धर्माचा आधार घेण्यापेक्षा जी गोष्ट आपल्या बुद्धीला पटते आणि जी मानवाला उपयुक्त आहे तिचाच अंगीकार करावा हा धाडसी विचार आगरकरांनी त्या काळी मांडला होता. त्यांना त्यासाठी विरोध सहन करावा लागला, पण आगरकर आपल्या तत्वापासून किंचितही ढळले नाहीत. या थोर बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंताच्या कार्याला आणि स्मृतीला नम्र प्रणाम.

अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 36, सांताक्रूझ वेधशाळेत 35 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा 30, सांताक्रूझ 29 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे नोंद उपलब्ध नाही. सांताक्रूझची नोंद आहे 76%. आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात वातावरण ढगाळ असेल. हवामान दमट आणि उष्ण राहील. कमाल तापमान 36, किमान 29 अंश सेल्सिअस या आसपास राहील अशी शक्यता आहे. मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे.

0: पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच आग्नेय अरबी समुद्र, सोमालियाची किनारपट्टी, उत्तर ओमान किनारपट्टी या भागामध्ये आगामी 24 तासात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणी. आज आपण ऐकणार आहोत जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05. निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती. सकाळी 6:50 परिसर. पावसाळा आणि पर्यावरणीय बदल भाग पहिला. सहभाग जितेंद्र जोशी. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7:00. साहित्य वेद या मालेत विद्याप्रभू यांच्या कर माझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध पुनप्रसारण दुपारी 1:55. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 बेडेकर मसालेवाले. गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम सकाळी 8:40. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. लेखक प्राध्यापक देवकुमार आहिरे. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 38. लेखक नितीन साळुंखे. सकाळी 11:05 सहज संवाद. स्टँड अप कॉमेडियन आणि जेन झी लेखक दिग्दर्शक अभिनेता सारंग साठे यांच्याबरोबर संवाद सादर करते सुलभा सौमित्र. वनिता मंडळ कार्यक्रम दुपारी 12:00. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:40 प्रसारित होईल पुणे जिल्हा वार्तापत्र. आम्ही सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारणात युववाणी 5:30 स्टेट्यून्ड या सदरात 18 जून या वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. लेखन गायत्री सुतार यांचं. श्रोते हो, आयसीसी विमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन आपल्याला आमच्या रेडिओ सेटवरून, DTH वाहिनीवरून आणि DRM सेवेवर ऐकता येईल संध्याकाळी 6:30 सामना संपेपर्यंत. आणि या कालावधीत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम केवळ मोबाईल ॲपवर उपलब्ध असतील. त्यामध्ये संध्याकाळी 6:31 बलसागर भारत होवो, घरगुती गॅस सिलेंडर संबंधी घ्यायची काळजी याबद्दलची माहिती, वृत्तविशेष 7:15, 7:30 माझा आवार माझं शिवार, हॅलो शंका समाधान, दुधाळ गायी आणि म्हशींसाठी एकत्रित खाद्य मिश्रण तज्ज्ञ डॉक्टर सुरेश जगदाळे, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. अस्मिता वाहिनीवर सहक्षेपित केले जातील. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन राग जोनपुरी, रागेश्री कुलकर्णी यांचं गायन दुपारी 2:30 राग शुद्ध सारंग, महावीर बागवडे यांचं गायन राग मुलतानी संध्याकाळी 5:02, रात्री 10:00 नंदिनी शंकर यांचं व्हायोलिन वादन राग देश आणि निषाद बाकरे यांचं गायन रात्री 10:30 राग खेमध्वनी. ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. आणि आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी सुरुवातीला हवामानाचा अंदाज. आगामी 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. जमीन सजीव आहे कारण जमिनीमध्ये विविध सूक्ष्मजीव वास्तव्य करतात जे पिकांना उपयुक्त आणि अपायकारक असतात. या दोन्ही प्रकारातील सूक्ष्मजीवांची संख्या जमिनीत कमी अधिक प्रमाणात असते. जमिनीत

0: वास्तव्य करणाऱ्या आणि पिकांना रोगकारक्षम सूक्ष्मजीवांच्या संख्येमध्ये बुरशीचं प्रमाण सर्वाधिक आहे, त्यामुळे पिकामध्ये सर्वाधिक रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतात. रोगकारक बुरशी मुख्यत्वे जमिनीत वास्तव्य करून असते. ज्या जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि पिकांमध्ये रोगनिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या कमी असते किंवा नसते, त्या जमिनीत पिकावरील मर, खोडकूज, मुळकूज, बुंधाकूज यासारख्या रोगांचं प्रमाण वाढतं. हे रोग फ्युजारियम, मायक्रोफोमिना, रायझोक्टोनिया, फोमा, फायटोप्थोरा, पिथियम इत्यादी जमिनीतील बुरशीमुळे होतात. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळणाऱ्या असंख्य बुरशींपैकी एक महत्त्वाची उपयुक्त रोगनाशक बुरशी आहे. शेतामधील पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ सेंद्रिय पदार्थांवर ही बुरशी वाढते. पेंढा, कंपोस्ट खत, शेणखत हे सर्व जैविक पदार्थ असून त्यांचा प्रमुख घटक सेल्युलोज हा आहे. जमिनीत वाढणाऱ्या सर्वच शवोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थातील सेल्युलोजमधील साखरेचा अन्न म्हणून वापर करतात. त्याचं विघटन करून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं कार्य करतात. ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यात महत्त्वाचा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या अविश्रांत चाललेल्या कार्यामुळे रोगकारक बुरशींची जमिनीत संख्या मर्यादित आणि संतुलित राहून जमिनीचा कस कायम राखला जातो. परिणामतः उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ही बुरशी जमिनीमध्ये राहणाऱ्या आणि अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या बुरशींना नियंत्रित ठेवण्याचं कार्य करते. या बुरशीमुळे पिकांच्या रोगाचं नियंत्रण कसं होतं किंवा या बुरशीची रोगनियंत्रण करण्याची पद्धत कशी आहे याचा जेव्हा अभ्यास केला तर असं आढळून आलं की बुरशी विविध प्रकारे पिकांच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचं नियंत्रण करते, म्हणजेच रोगकारक बुरशींचा नाश करते. या बुरशीचं रोगनियंत्रणाचं कार्य प्रामुख्याने तीन प्रकारे चालतं. स्पर्धा, प्रतिजैविकता आणि कवक परोपजीविकता यांचा यामध्ये समावेश आहे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वापराचा उपयोग वांगी, मिरची, टोमॅटो, काळी मिरी, पानवेल, जायफळ, लवंग, रताळी, हरभरा, मूग, भुईमूग, तूर, आलं, हळद, केळी, घोरकंद, कणगर, करांदा, सुरण, कलिंगड, विविध फुलझाडांची रोपं, सुपारी, नारळ, भात, वेलवर्गीय भाजीपाला, मोगरा, कंद पिकं, तेलबिया पिकं, सूर्यफूल इत्यादी पिकावरील फ्युजारियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, फोमा, मायक्रोफोमिना इत्यादी बुरशीमुळे उद्भवणारे मर, मुळकूज, रोपावस्थेतील मर, रोपकूज, बुंधकूज, खोडकूज, फळ काढणीनंतर फळकूज, कंदकूज या रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. तसंच ही बुरशी बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. याचे फायदे म्हणजे बियाण्यामार्फत प्रसारित पावणाऱ्या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण होतं. ही बुरशी सेंद्रिय पदार्थ जलद कुजवण्याचं कार्य करते, म्हणून या बुरशीचा वापर कंपोस्ट खत करण्यासाठी करता येतो.
1: जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा याबद्दलची माहिती आपण ऐकली, वाचन केलं. सुवर्ण कुलकर्णी यांनी सादर करते रोशन जाधव. 7:07 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योग योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय आनंद होय केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे. ऐशारामाचं जीवन आपण जगत आहोत. परिश्रम मजुरी मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली आहार विहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ सुंदर मजबूत टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन संगोपन करणे महत्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार विहार विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात मात्र आहार विहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे. या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल आकुंचन प्रसरण शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारची आहे मात्र आपले वय शरीर शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ऍसिडिटी आम्लपित्त या आजारावर आपण बघितलं तर कपालभाती भस्त्रिका प्राणायाम तसेच आसनांमध्ये पचिमोत्तासन वक्रासन त्रिकोणासन उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंद त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन मंडुकासन वज्रासन सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंद त्रिकोणासन वक्रासन पचिमोत्तासन त्याचबरोबर नवली क्रिया सुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी कपालभाती उड्डयनबंद सर्वांगासन वज्रासन धनुरासन पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम नाडीशोधन प्राणायाम महत्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम नाडीशोधन उड्डयनबंद भुजंगासन धनुरासन हे महत्वाचे ठरते. चिंता मनोदार दौर्बल्य डिप्रेशन करिता नाडीशोधन भ्रामरी सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासन सुद्धा महत्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
0: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते, पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल, यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: येथे करमाझे जुळती हा विद्या प्रभू लिखित व्यक्तिचित्रणाचा संग्रह आहे. या संग्रहात एकूण 11 लेख आहेत ज्यांचं नातं कथेच्या जातकुळीशी जोडता येईल. ललितांगाने एकेका व्यक्तीचा घेतलेला वेद हा त्यांच्या मानसिकतेचा वैचारिकतेचा आणि सजग जाणीवेचा आहे. तशा अनेक व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला वावरत असतात. अनेक कारणांनी आपल्याशी जोडल्याही जातात किंवा आपण त्यांच्याशी जोडले जातो. यात त्यांच्याकडे असलेल्या गुणावगुणामुळे आपण निरीक्षणाच्या नजरेतून पाहतोच असं नाही. त्यामुळे अनेकदा अशा व्यक्तिरेखा आपण अनेकातील एक अशा अर्थाने सोडून देतो. मात्र लेखिकेने माणूस आणि माणसाच्या ठाई असलेल्या गुणांचा व अवगुणांचा नेमका पदर पकडलेला आहे. त्यातून त्यांना भावलेलं निरीक्षण मात्र सामान्य स्तरावरील नसून प्रत्येकाच्या ठाई असलेल्या दिव्य स्पर्शाचा गुणांचा भाव अधिक वेदक वाटला तो शब्दातून व्यक्त करीत त्यांनी या संग्रहाद्वारे आपल्या समोर मांडलेला आहे. लुकतुके गुरुजी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पांडित्य रूपात स्वरूपात प्रदान करत हा आपला वसा आहे अशा मर्यादित वर्तुळात न राहता त्यांनी सर्व जात धर्म समभावाचं आचरण करून इतरांना त्यांची दिशा दाखविण्याचं काम स्व आचरणातून पार पाडलेलं आहे. स्वतःच्या मुलीने इतर जातीच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिचा द्वेष न करता मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. इतकंच नाही तर अन्य जातीच्या शिक्षकांच्या घरी जेवण व त्यांच्याकडे मुक्काम करताना आपला शिक्षक धर्म एक आहे हे उदाहरण घालून देतात. गोष्ट हरकाम करणाऱ्या भिवाची केवळ बाजारी वायफळ गजाली सांगत नाही तर डोळ्यात अंजन देखील घालतो. गंडे दोरे तंत्र मंत्र यांच्या आहारी जाणाऱ्यांच्या समक्ष संबंधितांना वास्तवाचं दर्शन घडवतो. जीवनाकडे सकारात्मकतेने पाहतो आणि पाहायला शिकवतो देखील. शिक्षणाची आस मनात ठेवून आहे त्या परिस्थितीवर मात करणाऱ्या लखनची मा दुर्गा आणि मुक्ता आपल्याला इथंच भेटतात. उद्याची सुखद पहाट पाहण्यासाठी त्यांची जिद्द धडपड आणि वाटेल ते कष्ट करण्याची तयारी इथं दिसून येते. वसंता नव्हे बसंती हा प्रवास खूप जीवघेणा स्वतःचीच कसोटी पाहणारा असा. जन्मतःच शारीरिक न्यून असल्याने होणारी मानसिक कोंडी आणि तिच्यातून सुटका करून इतरांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड वसंता ते बसंती व्यक्तिरेखेच्या रूपात आपल्याला वाचायला मिळते. किन्नर म्हणून असलेला हा प्रवास केवळ कौटुंबिक न राहता तो सामाजिक आणि मानसशास्त्रीय पातळीवर पोहोचतो. दुर्गा मुक्ता आणि बसंती यांच्या एकूण आयुष्याच्या जगण्याच्या दृष्टीने जी वाटचाल आहे त्यावरून लेखिका लिहितात. ज्ञानाची पहाट त्यांच्या जीवनात खूप उशिरा आली आणि त्यांना प्रकाश वाट दिसू लागली. त्या वाटेवरून चालताना त्यांनी इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संकल्प केला होता. ज्यात ज्योत जगाते चलो याप्रमाणे कोकणातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत मिलमध्ये कामाला जाणं ही चाकरमानी माणसांचा कसा गळा घोटते याचं जिवंत दर्शन घडवते. बाबी हे त्याचं मूळ प्रातिनिधिक करणारी एक वेगळी कथा. मुंबईतल्या जीवनात लोकल ट्रेन हा प्रवास अविभाज्य भाग आहे. सोबत असलेली व्यक्ती ट्रेनमध्ये चढली आणि आपण गर्दीच्या रेट्यामुळे ट्रेनमध्ये चढू शकलो नाही तर काय अवस्था होते याचा अनुभव थरकाप उडवणारा असताच आहे. यासारखे अनुभव वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने घेतलेला असतो तसा तो लेखिकेच्या वाट्यालाही आलेला आहे हे दिसून येतं. नाईक साहेब मताते आजी वासुदेव या व्यक्तिरेखा या संग्रहात आहेत. लेखिकेने या सर्व व्यक्तिरेखा उत्कटपणे साकारताना त्यांच्याशी आपलं नातं तितकंच आतूट आहे इतक्या आत्मीयतेने त्यांची दखल घेतलेली आहे. लेखनासोबतच हिंदी दोहे संस्कृत व मराठी श्लोक यांचेही चपकल संदर्भ ओघवत्या प्रवाहात एकरूप झालेले आहेत. त्यांचा आनंद आणखी वेगळा.
0: श्रोते हो साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
3: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: सतारीचे बोल असोत
5: कि मंजुळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
5: कि मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
6: श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर, पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे, असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे.

0: जी सात देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा जी सात देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733.28 कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड, बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोक लोकमाळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हवामान. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरणातील घटता पाणी साठा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर, पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: घरातील ओला कचरा फेकून देताय, आता तो वापरून घरच्या घरीच खत तयार करा.
3: होय, होम कंपोस्टिंग मुळे तुमचा ओला कचरा उपयुक्त बनतो आणि तुम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ शकता.
2: फक्त काही सोप्या स्टेप्स मध्ये घरच्या घरी कंपोस्ट तयार करा आणि आपल्या बागेतील झाडांना निरोगी ठेवा.
3: आपल्या पुणे शहराचं नाव उजळवूया. चला आपण सर्व मिळून होम कंपोस्टिंगचा अवलंब करूया.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसंच रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार विनय आपटे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 17 जून 1951. हिंदी चित्रपटातील विख्यात बालकलाकार डेझी इराणी यांचा जन्म 17 जून 1950. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर माचवे यांचं निधन झालं 17 जून 1991 या दिवशी. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक, वितरक शरद पिळगावकर यांचं निधन 17 जून 1983. लोकमान्य टिळकांचे सहकारी केसरीचे पहिले संपादक, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक आणि संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचं निधन झालं 17 जून 1895 या दिवशी. राजमाता जिजाबाई यांचं महानिर्वाण 17 जून 1674. संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली 17 जून 1297 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सत्व अजून 25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय. बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
1: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचं हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचा म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेला आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथम तास केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकार संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. आणि त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे. 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाण पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल, जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो त्यांचा निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून येल निनोचे प्रमाण हे आहेच आहे. म्हणजे येल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु येल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे येल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल, तो 1878 साली साजरा गेला. 1878 पहिला येल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला येल निनोची परिस्थिती जगभरात निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत. हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करायला लागेल. तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः आज जो युवक आहे, जो ज्याच्या हातामध्ये ज्याच्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्यांना हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे, जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरुद्ध जाऊ शकत नाहीये, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. त्या जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढं असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्यातला एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय, जमीननिहाय, का प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपणा आहे. कारण राज्यामध्ये आपल्या अनेक प्रकारचे हवामान कृषी हवामानाचे विभाग आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं आहे, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणून आपण ज्याला की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे एक टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं जसे की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे, हे तुकड्या तुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे ती सुद्धा शोधून काढली, तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील त्या छोटे छोटे असतील, हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे, त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगायला या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे, याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अशा मोठ्या मोठ्या संस्थांना यात एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञान आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचा pH किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळं अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणारे पाणी देण्याच्या पद्धती, हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतं म्हणजे मूल्य साखळी, तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं, ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं, यासाठीची एक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे, कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे, त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारची मूल्य साखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे, ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातोय माल हा माल कोणा शेतामधून आलेला आहे, त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे, ही जी गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट सिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठे संधी आहे याच्यामध्ये आहे. म्हणजे आव्हानं जेवढी आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचं निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
0: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे, तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा?
1: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग हे म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे, पहिली गोष्ट आहे. त्यामध्ये दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं आहे ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करतं असं नाही ना, आज देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, ते त्यांनी त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना IT जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत, मग त्यामध्ये जसं की AI वापर तर आपण पाहिलाच आहे आता, मग AI मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे, त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, म्हणजे याचा आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळ परत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्वाचे होणार आहेत, मग तो रेटा. आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाइट्समध्ये अनेक सॅटेलाइट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत, मग तसे जे काही सॅटेलाइट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमं ती केली अशी, मग ही माध्यमं वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाच्या बरोबर राहिलं पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी करण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रय शक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिले गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी, आणि म्हणून आपल्या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले. काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार AI आहे, हे शेतकऱ्याला डाउनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला, एकही पैसा खर्च नाहीये, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही. मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच, अशा म्हणलं विचार केला तर या ठिकाणी, त्यावर ती फार मोठी गोष्ट आहे.
0: तर श्रोतेओ, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय. कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी

सक्षम रहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोतेहो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: सात वाजून 40 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: बेडेकर तयार मसाला.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार.
0: खरं तर बेडेकर व्यवसायांची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण 100 वर्षापूर्वीचा हा जो व्यवसाय होता तो कशा स्वरूपात होता याची उत्सुकता आहे.
1: अगदी खरं आहे की 100 वर्षांपूर्वी जेव्हा प्लास्टिक हा पदार्थच उपलब्ध नव्हता, त्यावेळेला जे आपल्या आता नॉर्मल वाटतं तसं कधीच घडत नव्हतं. आता आपण दुकानात जाऊन काचेच्या बाटलीतलं जसं लोणचं आणतो, प्लास्टिकच्या पाऊच मधनं आणतो, प्लास्टिकच्या जार मधनं आणतो, अशा काहीच सुविधा त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या. आमच्या कारखान्यामध्ये त्यावेळेला 250 किलोच्या लाकडी बॅरल्स मध्ये पिंपांमध्ये लोणचं ठेवलेलं असायचं आणि तिकडून ते आमच्या दुकानामध्ये ट्रान्सफर होताना काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवलेलं असायचं आणि आमच्याकडे जी गिराईक यायची त्यांना जर का छोटी क्वांटिटी पाहिजे असेल तर पळसाच्या पानामध्ये बांधून लोणचं दिलं जायचं आणि ते म्हणजे ते कुठे सील होण्यासारखं नाही, त्याच्यामुळे अगदी सांभाळून घरी न्यावं लागायचं आणि लगेच आपल्या घरातल्या सटामध्ये किंवा
0: बरणीमध्ये
1: असं ते ट्रान्सफर करावं लागायचं. आणखीन लांब पाठवण्याच्या पण सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या. काही वेळेला गिराईक आपल्याला आपल्या घरच्या चिनी मातीच्या बरण्या सुद्धा 1-1 किलोच्या घेऊन आमच्या दुकानी येत आणि तिथे त्यांच्या बरणीत 1 किलो लोणचं भरून दिलं जायचं. अशा पद्धतीने लोणच्याचा व्यवसाय प्रत्येक दुकानांमधनं चालत होता.
0: वा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747 आणि ऑनलाईन ऑर्डर साठी वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, जसं आता तुम्ही म्हणालात की त्यावेळेला पॅकेजिंग असं फारसं नव्हतं, मग रिटेलचं तर आपण समजू शकतो, होलसेलचा व्यापार कसा व्हायचा किंवा लांबच्या गावी परदेशांमध्ये सुद्धा लोणचं पाठवलं जायचं का आणि ते कशा प्रकारे?
1: ते सुद्धा करताना फार जिकिरीचं होतं. म्हणजे आम्ही मुंबईभर वेगवेगळ्या दुकानांमध्ये आमचं लोणचं जेव्हा उपलब्ध करायचो ते सुद्धा आमच्या गाड्यांमधनं 250 किलोची ती लाकडाची पिंपतनं आम्ही लोणचं घेऊन जायचो आणि एखाद्या दुकानदार जो आमचं बेडेकर लोणचं पुढे विकतोय अशा दुकानदाराला सांगायचो की तुझ्याकडे धुवून स्वच्छ आणि कोरडी केलेली जी बरणी आहे ती बरणी आम्हाला दे, त्या बरणीमध्ये आम्ही तुला भरून वजन करून लोणचं देतो, ते पुढचा आठवडाभर विक, मग परत ती धुवून ठेव, पुढल्या आठवड्यात मी पुढच्या आठवड्यासाठीचं लोणचं द्यायला परत येईल.
0: अच्छा.
1: अशा प्रकाराने हे डिस्ट्रीब्युशनचं काम व्हायचं, कारण सील होण्यासारखी परिस्थितीच काही वस्तू उपलब्ध नव्हत्या.
0: बरोबर.
1: आणि खूप जास्त लांब पाठवायचं असेल किंवा एक्सपोर्ट 40व्या दशकात सुरू केला त्याच्यासाठी सुद्धा जे तेलाचे डबे असतात की जे वरती लाखेने सील करता येतात, अशा तेलाच्या डब्यांमधनं म्हणजे पत्र्याच्या डब्यांमध्ये लोणचं भरून हे आम्ही पाठवत असो.
0: खरं तर म्हणजे या काळामध्ये अशी साधनं नसताना सुद्धा हा व्यवसाय या लेवलवरती नेणं आणि वाढवणं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच आजही श्रोते हो बेडेकर मसाल्यांचं नाव आपण अजूनही ऐकतो आहोत. तेव्हा याचीच पुढची गोष्ट जाणून घेऊयात पुढच्या भागात. पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बिडेकर मसालेवाले. ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 7:45 झाली आहेत. सुगम संगीत भावधारा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृहमंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बांध योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733,28,00,000 रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक, सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे. ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7:00 हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी.
3: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृती दिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
4: नमस्कार श्रोते हो. आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते. यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
5: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की

0: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बाल विवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले, आपल्या मुलीचे, आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
1: आगरकरांच्या मते शाळेत, कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह, अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत, ही भयानक गोष्ट आहे.
2: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात,
0: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
2: समाजात मुलांना शिकवलं जातं मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्या काळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
1: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या, मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
0: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे. पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचांडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे? आणि मॅट्रिक्युलेशनची, BA ची, LM ची, LLB ची परीक्षा द्यावी कशी?
1: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
0: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
1: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाहासंबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
0: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळीक कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
1: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 125 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
2: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान कामं करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
0: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
2: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही. तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळं आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात कामं करू शकतात असं काहीसं 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समता विषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे. त्यामुळं त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे, तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
0: एकच उपाय आहे, तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियांस मुबलक मिळाले पाहिजे.
2: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं, त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
0: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोलू पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
2: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे, तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धी प्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
0: जातीभेद, विवाहविधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहे. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी, किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी,
2: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळे त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुल बुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळे फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशा प्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं, त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपरा प्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश जो थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जाग करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं, मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्या पुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगाने सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे

0: नाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. लेखन देवकुमार अहिरे. सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर. सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे. जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती. पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे. पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र मे 2,00,000 करोड रुपये के प्रोजेक्ट आज रेल्वे के चल रहे और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे. इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळं गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ऍडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे, तर त्यांच्या जागी
एमएमआरडीआयचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दिपेंद्रसिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म किया है इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है. जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चासत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत

यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो, असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो, असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे, असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे, तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा 3रा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल, असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 24 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 3 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

6:30 आयसीसी वुमेन टी20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड क्रिकेट संघादरम्यान हेडिंग्ले स्टेडियम लीड्स इंग्लंड इथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकू शकाल. तर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर भक्ती संगीत प्रसारित होईल. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:15 भारत आणि नेदरलँड संघादरम्यान सुरू होणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकू शकाल. त्यानंतर अस्मिता वाहिनीचं प्रसारण. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही स्वप्न ध्येय असतेच. ध्येयाशिवाय जीवन म्हणजे दिशाहीन होडीसारखे आहे. ध्येय साध्य करण्यासाठी केवळ स्वप्न पाहून चालत नाही, तर त्यासाठी मेहनत, चिकाटी आणि योग्य नियोजन करावं लागतं. आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं, गायक स्वर आशा भोसले यांचं, चित्रपट गोंधळात गोंधळ.

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: करिअर म्हणून जेव्हा मी शिक्षकी पेशा स्वीकारला ना, त्यावेळेला असं जाणवलं की शिक्षिका आणि लेखिका ह्यात काही फरक नाहीच आहे. कारण शिक्षिकेकडून जे मिळतं ते लेखिकेला उपयोगी पडतं आणि लेखिका जे सृजन म्हणून ज्याच्याकडे बघते ते शिक्षिकेला उपयोगी पडतं.
2: श्रोते हो, शिक्षण साहित्य आणि संवेदनांचा सुंदर संगम अनुभवायचा आहे तर ऐका लेखिका वैशाली पंडित यांच्याशी साधलेला शब्दांपलीकडचा संवाद. अवश्य ऐका. बुधवार दिनांक 17 जून आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसेच न्यूज ऑन AIRM मोबाईल ऍप वर संवादिका गीतांजली जाधव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
3: श्रोते हो, ध्येय माणसाला जगण्याची दिशा देत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न 3 असतात जी झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. ध्येय ठरवल्यानं आपल्या प्रयत्नांना आकार मिळतो आणि आपण भरकटत नाही. आता ऐकूया जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांच्या युगल स्वरातलं नाधो महानोरी यांचं गीत. चित्रपट आहे एक होता विदूषक, संगीतसात आनंद मोडक यांची.

0: वर्क फ्रॉम होम हाई सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा
3: श्रोते हो जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी
4: श्रोते हो भावनांचा प्रवाह आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत सुगम संगीत तेव्हा श्रोते हो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप
5: श्रोते हो ध्येय साध्य करण्यासाठी स्पष्ट ध्येय ठरवा योग्य नियोजन करा मेहनतीमध्ये सातत्य ठेवा सकारात्मक विचार करा अपयशाला घाबरू नका शिस्त आणि वेळेचं व्यवस्थापन करा यश आपलंच आहे आता ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत साथ N. दत्ता यांची गायक स्वर आहे आशा भोसले यांचा

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या युगल स्वरातलं बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलात. ही रचना होती जगदीश खेबुडकर यांची, संगीत साथ होती एन दत्ता यांची. श्रोते हो, ध्येय स्पष्ट असावं म्हणजेच ते सातत्यात उतरवता आलं पाहिजे. त्याला विशिष्ट कालमर्यादा असावी, त्याची प्रगती आपल्याला तपासता यायला हवी, आणि महत्त्वाचं म्हणजे ध्येय हे प्रेरणा देणारं असावं. आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अरुण पौडवाल यांचं. हे गीत आहे एकापेक्षा एक या चित्रपटातलं.

श्रोतेहो, ध्येय गाठण्याचा हा प्रवास सोपा नसतो, पण तो अशक्यही नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं. त्यांच्याकडं ध्येय होते, स्वप्न होती, जिद्द होते. आपणही आपले ध्येय ठरवूया, कष्ट करूया, साध्य करूया, आणि शेवटी कष्टाचं फळ हे गोडच असतं. मराठी चित्रपट संगीतात शेवटी ऐकूया उत्तरा केळकर आणि विनय मांडके यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीत सुरेश कुमार यांचं, चित्रपट गडबड घोटाळा.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. ऐकूया साहित्य संवाद. यामध्ये लेखिका वैशाली पंडित यांची गीतांजली जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोत्याहो नमस्कार. विद्यार्थी केंद्री शिक्षणावर विश्वास ठेवत त्यांनी

0: पण वाचन आणि लेखन यासारखे अभिनव उपक्रम राबवले. शिक्षण क्षेत्रातील कार्याबरोबरच त्यांनी साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी आणि विविध साहित्यिक व्यासपीठांवरून त्यांचं लेखन सातत्याने वाचक श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. दीपमाळेची फुले, आगीन झाड, असा घडला सेनानी, आधण आणि विसावण, पाच दशक नऊ सुटे, कल्याण कटोरा, श्री गजानन विजय ग्रंथ, साहित्यिक पारायण आणि मंत्रभूल ही त्यांची गाजलेली पुस्तके साहित्य विश्वात विशेष दखल घेणारी ठरली आहेत. त्यांच्या अनेक साहित्य कृतींना पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग महिला साहित्य समूह ऐलमा पैलमा अक्षर देवा या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक साहित्यिक आणि सामाजिक उपक्रम राबवले आहेत. अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आज आपण संवाद साधणार आहोत. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत वैशालीताई, तुमचं स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार.
0: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही अनुभव असे असतात व्यक्तिमत्वाला नवी दिशा देतात. शिक्षण आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात आपण यशस्वी वाटचाल केली आहे. वैशालीताई, शिक्षिका ते लेखिका या दोन क्षेत्रांमध्ये काम करताना कोणत्या गोष्टींनी तुम्हाला प्रेरणा दिली?
1: आवडेल सांगायला, कारण दोन्ही क्षेत्र मी फार छान अनुभवलेली आहेत. म्हणजे अगदी आताच्या ह्याच्यात सांगायचं तर एन्जॉय केलेली आहेत त्यातल्या सगळ्या चढ उतारांसकट. पण शिक्षिका किंवा लेखिका होण्याआधी मी शाळेत जात होते, त्यामुळे ह्याचं जे बीज आहे दोन्हीचं, शिक्षिका पण त्या शिक्षिका व्हावंसं वाटायचं, बाईंना बघितल्यानंतर मी शिकवणाऱ्या बाई होणार असंच वाटायचं. लेखिकेच्या बाबतीमध्ये सांगते की लेखन ह्याच्या आधीही त्याची पायाभरणी कुठे होते तर वाचनामध्ये होते. मला माझ्या लहानपणी सुदैवानं माझ्या घरात वाचनाची आवड असणारी माझी आत्या ती शिक्षिका होती.
0: अच्छा.
1: आणि तिने मला खूप पुस्तकं आणून दिली होती अगदी लहान वयामध्ये.
0: अच्छा.
1: मग तेव्हाचं पुस्तकाचं वाचन म्हणजे चांदोबा होतं,
0: हो,
1: फुलबाग होतं मासिक, चंपक सारखी नंतर आलेली होती मासिकं. आणि जसं जसं वय वाढत गेलं ना तसं तिने माझं नाव एका वाचनालयात घातलं होतं, माझं माहेर ठाण्याला मुंबईला. तर तिथे वाचनालय चांगलं होतं आणि शाळेच्या पुस्तकांबरोबरच लायब्ररीची पुस्तकं सुद्धा माझ्याकडे असावीत असा तिचा कटाक्ष होता. मग वाचनाची आवड तिकडून निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला गोष्टी सांगणारी आजी मिळाली होती.
0: अरे वा.
1: रोज झोपताना तिची आणि माझी एक अशी मैफल असायची, ती गोष्टी सांगायची, गोष्टी तयार करून सांगायची. आणि मग त्याच्यामध्ये कधीतरी तिच्या माहेरच्या गोष्टी असायच्या, तिच्या तरुणपणातल्या असायच्या, गावाकडच्या असायच्या, पण अशा त्या गोष्टी रचून रचून ती मला सांगत होती. ती जी पायाभरणी आहे ती पायाभरणी मनामध्ये सतत वाढत राहिलेली होती. आणि नंतर करिअर म्हणून जेव्हा मी शिक्षकी पेशा स्वीकारला ना, त्यावेळेला असं जाणवलं की शिक्षिका आणि लेखिका ह्यात काही फरक नाहीच आहे. कारण शिक्षिकेकडून जे मिळतं ते लेखिकेला उपयोगी पडतं आणि लेखिका जे सृजन म्हणून ज्याच्याकडे बघते ते शिक्षिकेला उपयोगी पडतं. मराठी भाषा ही माझा विषय होता, त्यामुळे दोन्हीचाही एकमेकांना पूरक असा उपयोग मला झाला. दुसरं असं आहे की लेखिका म्हणून प्रयोग लेखनात होत राहिले. प्रयोग अशा अर्थी की एक प्रयोग मी असा केला होता कथेच्या बाबतीमध्ये की संवादातून कथा, परिच्छेद काही नाही. आणि दुसरी एक माझी जमा खर्च नावाची कथा आहे, ती जमा खर्चाच्याच फॉर्म मध्ये आहे, एकीकडे जमा एकीकडे खर्च, आणि यातनं ती कथा उलगडत जाते. म्हणजे तुम्हाला समोर वाटेल की हा हिशोब आहे समोर ठेवलेला, पण तो हिशोब म्हणजे एका मुलीच्या आयुष्याची कथा आहे. हे जेव्हा शेवट आपण जिथे येतो ना तिथे येतं की तिने पैसे जमा केले होते, त्या पैशांचं काय काय केलं तिने आणि खर्च कसे झाले, त्याच्यातनं तिचा जीवनाचा प्रवास सगळा दिसून येतो असा तो प्रयोग होता. आणि ज्या आधी बऱ्याचशा कथा अंतर्नाद मासिकात आल्या होत्या पुण्याच्या, म्हणजे अंतर्नाद हे चोखंदळ वाचकांचं मासिक म्हणून ओळखलं जातं आजही. म्हणजे आज त्याचं स्वरूप बदललंय, ई अंक आलेला आहे तो, पण त्यावेळेला मासिक येत होतं ते आणि त्याच्यात होते, आणि त्याच्यात महाराष्ट्रभरातून वाचक त्याच्यावर प्रतिक्रिया देत होते.
0: अच्छा.
1: तर त्यामुळे असे काही जे मी प्रयोग करत होते ना त्याला मला प्रोत्साहन पण मिळत होतं आणि आपलं कुठे म्हणजे योग्य वळणावर आहोत का की अजून काहीतरी बदल करायला हवेत असंही मला कळत गेलं. म्हणजे लेखिका म्हणून तिथे प्रयोग होत गेले. आणि दुसरा प्रश्न जो आहे की शिक्षिका म्हणून, मग शिक्षिका म्हणून तर प्रयोगाला वावच वाव होता मला, कारण माझ्या समोर असणारे विद्यार्थी जे होते ते बहुतेक ग्रामीण भागातले होते आणि ग्रामीण भागामध्ये वाचन त्यांच्यापर्यंत पोहोचणं, म्हणजे आधी अभ्यासक्रमातलं वाचन हेच वाचन असं वाटलं जायचं. म्हणजे शाळेमधली जरी वाचनालय असली काही असली तरी ती तुटपुंजी होती, विद्यार्थ्यांपर्यंत जाण्या इतकी ती सकस नव्हती. किंवा अनेक अडचणी असतील, शिक्षकांच्या म्हणा शाळांच्या म्हणा असंही असू शकेल, पण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात गोष्टीचं पुस्तक जाईल असं नव्हतं. पण ज्या वेळेला माझ्याकडे मराठी विषय आला त्यावेळेला सिलॅबस सांभाळून सुद्धा मी दर शनिवारी असा एक तास ठेवलेला होता की त्या काळामध्ये अवांतर वाचन करायचं, म्हणजे मी वाचन करून दाखवायचे त्यांना.
0: बरं,
1: त्यांना अभिवाचन म्हणतात तर ते कसं करायचं हे करण्यासाठी मी वाचायचे आणि मुलं वाट बघत असायची.
0: हो का, छान.
1: ही शनिवारची आणि तेव्हा मी असं अट घातलेली होती की आठवडाभर ज्यांनी गृहपाठ व्यवस्थित केला असेल पूर्ण वर्गाने तरच शनिवारचा हा तास होईल, नाहीतर मग तो अभ्यासाचाच असेल.
0: अरे,
1: पण मुलं इतकी कटाक्षाने गृहपाठ करून आणायची आणि जर कोणी आणला नसेल तर त्याच्याकडून तो करवून घ्यायची की नाही आपल्याला शनिवारचा तास चुकता कामा नाही. तेव्हा ह्याच्यातून मी रमिजा नावाची कादंबरी एक वाचून दाखवली होती मुमताज रहिमतपुरींची आणि त्याच्यानंतर लहान मुलांसाठी असणारी प्रत्येक कविता असून दे कथा असून दे ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत गेले होते आणि त्याचा उपयोग मला असा झाला होता की विद्यार्थ्यांची शब्दसंपदा वाढत गेली.
0: अरे वा,
1: हा. आणि त्यानुसार मी त्यांचे खेळही घेत होते. म्हणजे हे सगळं सिलेबस सांभाळून होतं.
0: बरं,
1: म्हणजे असं नव्हतं की तिथे दुर्लक्ष झालंय आणि असंही नव्हतं. म्हणजे जिथे 20-20 निबंध वार्षिक लिहून व्हायला हवे होते तिथे माझ्या वर्गाने 100 निबंध लिहिलेले होते.
0: अरे,
1: म्हणजे त्यांना मुक्तद्वार दिलेलं होतं, तुम्हाला हवं असेल त्या विषयावर लिहा. कारण आपल्याला मर्यादित निबंधाचे विषय असायचे त्यावेळेला,
0: पण
1: त्यांना मी मुक्त दिलेलं होतं आणि इतकं सुंदर अभिव्यक्ती विद्यार्थ्यांकडून होत होती. निरनिराळ्या शाळांमधून मी हे प्रयोग केलेले आहेत आणि तिथे मग अर्थातच माझ्यातली लेखिका सुद्धा होतीच ना माझ्याबरोबर. तर विद्यार्थ्यांची मनोवृत्ती कळत होती.
0: बरं,
1: तुला एक मुद्दा उदाहरण सांगते मी की लाईट लागले असा एक धडा होता, भीमराव पांचाळांचा धडा होता आणि त्यांनी इलेक्ट्रिकचं बटन दाबल्यावर दिवा लागतो हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं, म्हणजे ते लहान असताना. मग गुरुजींनी त्यांना मला वाटतं स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी तालुक्याच्या ठिकाणी नेलं आणि तिथे त्या खोलीत त्यांची सोय केली होती मुलांची. तिथे विजेचा दिवा होता.
0: अच्छा,
1: मुलांना आश्चर्य वाटलं की गुरुजींनी भिंतीत जाऊन एक बटन दाबला आणि दिवा लागला. तर मग गुरुजी तिथनं जाताना म्हणाले कोणी त्या बटणाला हात लावू नका आणि दिव्याला सुद्धा हात लावू नका. त्यांनी मुलंच होती ती, मुलांनी आता हा दिवा आपण बंद कसा करायचा, ते बटणाला हात लावायला घाबरत होते. त्यांनी सरळ त्या दिव्यालाच हात लावला आणि मग गुरुजी आले आणि त्यांनी सांगितलं की असा नसतं हात लावायचं, तिथे बटन आहे, बटन दाबलं की दिवा लागतो. उजेड पडला असं त्या धड्याचं नाव आहे, बटन दाबलं की उजेड पडला. आता ही जी संकल्पना होती ना ही माझ्या दृष्टीने खूप महत्वाची होती की कुठला तरी एक ट्रिगर पॉइंट असतं, कुठला तरी एक बटन असतं की ते दाबलं ना की नवीन कल्पना आपल्याला कळतात. कुठली तरी गोष्ट कळणं म्हणजे उजेड पडणं. मग मी मुलांना असं सांगितलं की तुम्हाला असं कधी कधी वाटतं का की हे आता उजेड पडला, हे नवीन कळलं आपल्याला, नवीन कळणं. आणि मग मी ठरवलं की ह्याचा एक आपण प्रकल्प घ्यायचा, लेखन प्रकल्प.
0: बरं,
1: त्याच्यासाठी तुम्ही काही लेखक असण्याची गरज नव्हती. किंवा विद्यार्थ्यांना असंही सांगितलं होतं की तुम्ही मालवणी भाषेतून लिहा, तुम्हाला ज्या बोलीभाषेत लिहायचे त्याच्यातून लिहा, व्याकरणाकडे लक्ष देऊ नका, शुद्ध लेखनाकडे लक्ष देऊ नका, तुम्हाला जे वाटतंय ते लिहा. आणि खरोखर 40 विद्यार्थ्यांचा वर्ग होता, म्हणजे हा पाठ होता हा चौथीचा होता आणि मी करत होते प्रकल्प 8वीच्या वर्गावरती. तो चौथीचा धडा वाचून दाखवला होता मी त्यांना आणि त्यांना सांगितलं होतं की अशा नवीन नवीन कल्पना सुचणं म्हणजे उजेड पडणं आणि त्यांना वेळ दिला होता 2-3 तास त्यांना दिले होते लिहायला. इतक्या अप्रतिम कल्पना त्यांच्याकडून आल्या होत्या उजेड पडला ह्याच्या. 2-3 उदाहरणासाठी सांगते. ग्रामीण भागातली शाळा असल्यामुळे साकव असायचे, म्हणजे पूल, तात्पुरता पूल,
0: ते लाकडी पूल.
1: हा, लाकडी पूल. तर मग पावसात काय व्हायचं, ते वाहून जायचे, मग मुलांच्या शाळा बुडायच्या,

0: एका मुलाने लिहिलं होतं की आमच्या गावात पूल बांधणार अशी बातमी आली आणि पुलाचा उद्घाटन करूचा ठरला. त्यांच्या भाषेत त्यांनी
1: आपल्या
0: केलं.
1: बोलीभाषेत
0: आणि नंतर आमदार इले, त्यांनी नारळ फोडलो. आणि आमका वाटला आता शाळा बुडणार नाही, आम्ही आता शाळेत जाणार, पण नंतर कायच झालं नाही. मग माझ्या टकलेत उजेड पडला की नारळ फोडलो, उद्घाटन झाला म्हणजे पूल बांधला जाताच, असा काय नाही. म्हणजे किती त्याने मार्मिक लिहिलेलं होतं त्या आठवीच्या मुलांनी. दुसऱ्या एकाने लिहिलेलं होतं की आईने मला डाळ आणायला सांगितले, एका मुलीने लिहिलं होतं दुकानातून. आईला विचारलं की गोडी आणू की तिकटे आणू, तर आई म्हणाली असं काही नसतं, डाळ असते आधी, घरी आल्यानंतर शिजवायची मग आपण करतो. मग माझ्या डोक्यात उजेड पडला की डाळीमध्ये गोडी आणि तिकटी नसता, ती तिची कल्पना होती.
1: बरोबर.
0: तिसरं एकाने फार छान लिहिलं होतं की मधल्या सुट्टीमध्ये पेप्सीवाला यायचा. आम्ही विद्यार्थी बाहेर जाऊन पेप्सी घेत होतो, तर आमचे मुख्याध्यापक पण बाहेर इले बघा, पण त्यांनी काय घेतली नाही. मग माझ्या डोक्यात उजेड पडला, माणूस मुख्याध्यापक झाला काय त्याका पेप्सी खाऊक मिळणार नाही. म्हणजे इतके बारीक बारीक बारीक इतके होते ना, आणि मुक्तपणाने लिहिलेले होते अनुभव. म्हणजे मुलांना लिहितं करणं हे त्याच्यात जमलेलं होतं, आणि मग मुलांना आपणच वाटत गेलं की आपल्याला पण लिहिता येतंय म्हणून.
1: बर.
0: आणि मग त्यांचं जे काय प्रक्रिया करायची आहे शुद्ध लेखन वगैरे, ते नंतर ते अडथळा ठरू नये असा मी प्रयत्न करत होते.
1: बरोबर.
0: की लिहिता येत नाही म्हणजे माझे कोणीतरी चूक काढणार आता, मग ते अडकणार होतं, मग मी लिहितच नाही.
1: प्रत्येक मुलामध्ये एक भीती
0: भीती असते मनामध्ये अशी. आणि शिक्षक मग लाल पेनाने आपल्याला हे करतील, तो एक शब्द 5 वेळा लिहायला लावतील, हा मी ठेवलाच नव्हता भाग.
1: बर.
0: मनात येणार कागदावर उतरवा आधी, आणि मग नंतर खरोखरच त्याच्यातले जे विद्यार्थी लिहायला उत्सुक होते त्यांनी स्वतःचं लेखनही सुधारलं आणि साहित्यिक प्रभाव त्याच्यात जाणवायला लागला. त्यांच्या निबंधामध्ये, त्यांच्या परीक्षेतल्या निबंधामध्ये सुद्धा जाणवायला लागला. म्हणजे हा एक आनंदाचा भाग होता. म्हणजे जसा विद्यार्थ्यांच्या बाबतीत होता तसा तो माझ्याही बाबतीत होता, की नवीन नवीन मला असं वाटत होतं की मी लिहिणं ही जी सर्जनशीलता आहे ना, त्याबरोबर लिहितं होताना बघणं, लिहिता होताना त्यांना मदत करणं. मी त्यांना लिहिता करत नव्हते, त्यांना मदत करत होते, आणि हा आनंद खूप मोठा होता.
1: खूपच छान. खरंच प्रेरणा आणि जिद्द यांची सांगड घातली की असा सुंदर प्रवास घडत असतो.
0: हो.
1: विद्यार्थी केंद्री शिक्षणासाठी आपण केलेल्या श्रवण वाचन आणि लेखन प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणते सकारात्मक बदल दिसून आलेत?
0: वृत्तीमध्ये फरक असा झाला त्यांच्या स्वभावामध्ये की गोडी लागली त्यांना मराठी भाषेची, त्याच्याकडे अभ्यास म्हणून न बघता आपण ज्ञान मिळवूया या प्रवृत्तीवरती ते आले. अभ्यास म्हटल्यानंतर मग मारून मुटकून असा कुठेतरी एक हे होतो की बस अभ्यास आला, कंटाळवाणा भाग, तर तो त्यांना कंटाळवाणा कधीच वाटला नाही. म्हणजे अगदी व्याकरणाचा तास सुद्धा आमचा खूप रंगायचा.
1: बरं.
0: वेगवेगळ्या उदाहरणांवरून, वेगवेगळ्या चालीच्या गाण्यांवरून, म्हणजे आता शार्दूल विक्रीडितावरची जर कविता असेल तर त्याला मंगलाष्टकांची चाल कशी लागते, असं त्यांच्याकडून सगळा वर्ग मंगलाष्टकांच्या चालीमध्ये ती कविता म्हणायचा आणि हसायचा, एन्जॉय करायचा. म्हणजे हे वृत्त शार्दूल विक्रीडित आहे हे वेगळं सांगायला लागायचं नाही. म्हणजे आजही जेव्हा माझे ते विद्यार्थी भेटतात तेव्हा ते आठवण काढतात ती, की आम्हाला मंगलाष्टक म्हटल्यानंतर शार्दूल विक्रीडित आठवतात. म्हणजे असे त्यांच्यावरती ते ओळखीचे करून दिले होते त्यांना. शिकवलं नव्हतं, शिकवलं की ते तेवढ्यापुरतच मर्यादित राहतात, पण त्यांना ओळख करून दिली ना की ते त्या ओळख अजून वाढवतात त्यांची. आणि खूप छान तऱ्हेने माझे विद्यार्थी मला साथ देत होते. म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की बऱ्याच शाळांमधून असे होते की जिथे ग्रामीण भागामध्ये अगदी वडील व्यसनी आहेत, आईला त्रास देतात, अशा सुद्धा शाळांमध्ये मी होते. पण असे विद्यार्थी सुद्धा जेव्हा यायचे आणि या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे तेव्हा हे विद्यार्थी सुद्धा घरचा सगळा त्यांची जी पार्श्वभूमी विसरून स्वतःची प्रगती कशी होईल त्याच्याकडे लक्ष द्यायला लागले होते.
1: बरं.
0: हा खूप मोठा माझ्या दृष्टीने भाग होता. आमच्या घरी बोलावून सुद्धा आम्ही, म्हणजे माझे पती सुद्धा शिक्षक होते, आणि घरी बोलावून सुद्धा आम्ही हे शाला बाह्य उपक्रम घेत होतो. शाला बाह्य उपक्रमाचा आणखीन एक भाग सांगते. लीलाताई पाटील ह्या शिक्षण तज्ज्ञ आणि कोल्हापूर

0: च्या बी एड कॉलेजच्या त्या प्राचार्य होत्या आणि त्यांनी अनेक प्रयोग शिक्षणामध्ये केलेले आहेत. म्हणजे आज अनेक शिक्षक सांगू शकतात की आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत म्हणून.
1: अच्छा. वैशालीताई, प्राचार्य लीलाताई पाटील यांच्या सृजन आनंद शिबिराचा विषय काढलाच आहे तर प्राचार्य लीलाताई पाटील यांच्या सृजन आनंद शिबिराचा आपल्या शैक्षणिक आणि वैचारिक जडणघडणीवर कसा प्रभाव पडला याविषयी सांगा.
0: लीलाताईंनी महाराष्ट्रभर वेगवेगळी शिबिरं मुलांसाठी घेतली. त्याचं नाव होतं सृजन आनंद शिबिर. म्हणजे अभ्यासक्रमाचाच भाग, पण त्याच्यामध्ये सृजन आहे, सृजनातून येणारा आनंद आहे. आणि असं ते 3 दिवसाचं शिबिर आम्ही आमच्या घरी आमच्या मुलांसाठी घेतलेलं होतं.
1: अच्छा.
0: तिथे त्या आलेल्या होत्या. आता त्यांचा प्रभाव माझ्यावर कसा पडला तर अक्कूपक्कूची दिवाळी ही इंदिरा संतांची कविता त्यांनी अभ्यासासाठी घेतलेली होती. अर्थात हे अभ्यासासाठी हे आम्हाला शिक्षकांसाठी माहीत होतं. त्यांनी विद्यार्थ्यांना चला आपण आता कविता खेळूया असं म्हटलं होतं. ते फार वेगळा क्रियापद होतं ना ते कविता खेळणं ही. तर आधी कविता त्यांनी आम्हाला सायक्लोस्टाईल करून कॉपीत मागवल्या होत्या. एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही दिल्या. म्हणजे हे सुट्टीच्या दिवशी घेतलेले आमच्या घरी प्रयोग होते. हा, त्या त्यांच्या जवळजवळ 6 सहकाऱ्यांबरोबर आमच्या घरी आलेल्या होत्या. 3 दिवसाचं शिबिर होतं. आणि ही कविता लीलाताईंनी कशी शिकवली आणि त्यावेळेचे शिक्षणाधिकारी अरविंद दीक्षित सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी होते माध्यमिक विभागाचे, ते त्यांचे विद्यार्थी लीलाताईंचे, आणि ते मांडी घालून बसले होते शिबिरामध्ये. लीलाताईंचं ही कविता त्यांचा अनुभव आहे ना. आणि अक्कूपक्कूची कविता ही अशा 2 मुलींवरती आहेत की त्या मुली गरिबांच्या गरीब घरच्या आहेत आणि त्यांच्या मामानी त्यांना बोलावणं पाठवलेलं आहे की दिवाळीला घरी या म्हणून. पण त्यांची आई त्यांना सांगते की कसं जाणार तुम्ही, बाळाला तिथे खेळणं न्यायला पाहिजे, मामीला कण न्यायला पाहिजे ब्लाऊजसाठी, आणि तुम्हाला रोजचे बरे कपडे हवेत, आणि माझा पगार नाही झाला अजून, कसे जाणार तुम्ही, कसं जमून येणार. त्या दोघी समजल्या, ही कविता आहे सगळी पूर्ण, त्या दोघी समजल्या आणि निमूट राहिल्या होत्या. मग मामाची गाडी आली आणि मामाने आतमधनं खेळणी कपडे खाऊ आणि फटाके असं सगळं आणलं होतं. आणि मामा आल्यानंतर ह्या पोरी गळ्यात पडल्या आणि मामांना सांगितलं, मामा आम्ही येत नाही, आमच्या आत्या येणार आहे भाऊबीजेला, म्हणून आम्हाला यायला जमणार नाही. मामांचे डोळे ओलावले होते की ह्या ताईच्या मालणी आहेत आणि गरीब गवळणी आहेत, त्या गुणाच्या गवळणी आहेत. म्हणजे आपलं छिद्र घरातलं उघडं पडू नये. आणि आई चकित झाली की माझ्या मुली इतकं सांगतायत. ही जी सगळी कविता होती ना, ही गुणात्मक मूल्यांची सुद्धा होती आणि मूल्यात्मक गुणांची सुद्धा होती.
1: अच्छा.
0: आज जे नातीगोती हा जो आपला संबंध आहे, नाती हरवत चाललेली आहे, यामध्ये या बहिणी दोघी जणी आणि आई यांच्यामधला जो सुसंवाद आहे आणि परिस्थिती जाणणं लहान वयात. आज मुलांना तुम्ही एखादी गोष्ट नाही म्हणालात तर आत्महत्येपर्यंत जाणाऱ्या टोकाला जाणारी मुलं आहेत आज. कारण सगळं मिळतंय, सगळ्याची उपलब्धता आहे, पण अभावामधून सुद्धा नातं जपणं ही कविता लीलाताईंनी पोचवलेली होती. आणि अक्षरशः लीलाताईंनी एकदा वाचली आणि मुलांना सांगितलं तुम्ही कागद पालथे घाला, आणि नंतर त्या बोलत राहिल्या अक्कूपक्कूबद्दल, प्रश्न विचारत राहिल्या, दिवाळीबद्दल विचारत राहिल्या, तुमची दिवाळी कशी आहे, अक्कूपक्कूची दिवाळी कशी वाटते, ह्या कवितेत तुम्हाला अजून कोण हवं होतं असं वाटतं. मग मुलांनी सांगितलं की याच्यात अक्कूपक्कूच्या मुलांचा वडिलांचा उल्लेख नाही आहे. म्हणजे तो सुद्धा एक असा संदिग्ध होता की वडील आहेत की नाहीत हे कळत नव्हतं, पण बहुधा नाहीत अशा ह्याच्यामध्ये. 7वीची मुलं होती ही सगळी, पण एवढी प्रगल्भ उत्तरं देत होती ती. आणि अक्षरशः म्हणजे 1.5 तासात लीलाताईंनी कविता संपवली होती. आणि लीलाताई जेव्हा कविता संपवून खाली बसल्या, प्रत्येक मुलाची कविता तोंडपाठ होती.
1: अरे वा,
0: हा चमत्कार आम्ही पाहिलेला आहे. म्हणजे एखादा शिक्षक आपल्या शिकवण्याने किंवा आपल्या बोलण्याने कसं ओळ उतरत जातो समोरच्या मनामध्ये, हा चमत्कार आम्ही पाहिलाय. आणि त्याचा खूप प्रभाव माझ्यावर पडलेला आहे. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं तर हे असं जमलं पाहिजे आपल्याला. लीलाताईंचाच एक प्रभाव म्हणून ते मी उदाहरण सांगते. पैठणी सारखी कविता होती शांताबाई शेळक्यांची.
1: बर.
0: 9वीला कविता आहे, पडताळत एक गाठोडे आहे आणि म्हणजे आजीची आठवण, आजीची पैठणी त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्यात इतकी शैक्षणिक साधनं वापरली होती मी की मला ती पैठणी आणावी लागली दाखवायला. ग्रामीण भागामध्ये पैठणी मिळणं मला तर शक्यच नव्हतं, परवडतच नव्हतं तेवढी पैठणी घेणं. त्यामुळे मी सावंतवाडीच्या राणीसाहेबांकडून पैठणी मागवली होती त्यांची, आणि अस्सल पैठणी. त्यांना मी जाऊन भेटले, त्यांना म्हटलं मला फक्त एका तासापुरती हवी आहे ती, आणि तेव्हा मी रिक्षाने जाऊन ती घेऊन आले आणि त्यांनी पण मोठ्या मनाने ती दिली होती मला. अस्सल जरीचं सोन्याची जर असलेली, आणि ती मी त्या शाळेमध्ये नेऊन ह्याला पैठणी म्हणतात.
1: किती सालातला हा विषय?
0: 30 वर्ष होऊन गेली जवळजवळ.
1: हो ना?
0: हो. तर राणीसाहेब नाही आहेत त्या, पण त्यांनी खूप म्हणजे अगदी कौतुक केलं होतं की अशी एखादी शिक्षिका येऊन पैठणी घेऊन जाते. आणि मी नेऊनही दिली होती लगेच त्यांना. त्या म्हणाल्या होत्या की ती उघडू नकोस कारण ती जीर्ण झाली आहे खूप. त्याने अशी पॅक बंद करून दिली होती, म्हणजे फक्त वरती असा एक पोत बघण्यासाठी हात लावता येईल एवढाच कप्पा ठेवलेला होता शिल्लक. तर तेवढा मी विद्यार्थ्यांना दाखवला होता. आणि सगळ्या प्रकारच्या साड्या हँगरला लावलेल्या होत्या पैठणीसारखे, अशा ह्याला इरकल म्हणतात, ह्याला म्हणजे त्या त्या वेळेला जी नारायणपेठ वगैरे अशी होती. आणि विशेष म्हणजे त्या कवितेच्या तासाला माझ्या मुलांच्या आई येऊन बसल्या होत्या सगळ्या.
1: अरे वा.
0: की एक नंतर त्याच्यामध्ये एक अत्तराचा हिना केवडा असा हे होता, तर मी अत्तरही नेली होती वर्गामध्ये. त्याच्यासाठी खास परवानगी मुख्याध्यापकांनी दिलेली होती मला, म्हणजे अशा तऱ्हेचे प्रयोग म्हणून शाळांमध्ये प्रयोग जे केले ते अशा तऱ्हेने केले. आणि ही पैठणी असंच झालं होतं की नंतर ती पाच कडव्यांची कविता ही मुलांची पाठ झाली होती.
1: तुम्ही ते प्रात्यक्षिक दाखवून ते
0: प्रात्यक्षिक दाखवलं, आणि मुख्य म्हणजे प्रत्येक त्यातली कविता ओळखीची होऊन गेली होती. त्यातला रंग कोणता आहे, आणि आजीने पदरा आडून आरास म्हणजे काय, आजीची आरास डोकावत होती फुलांची, मग ते आरास म्हणजे काय, ते आरास का म्हटलं जायचं, पदरा आड म्हणजे पदर हा त्यावेळेला डोक्यावरून घेणं हे किती महत्वाचं होतं. शांताबाईंची कविता होती त्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांनी लिहिलेली होती, आणि ते खूप महत्वाचं होतं की साडीला कसं जपलं जायचं आणि ती पैठणी कशी जपून ठेवली होती. फडताळाचा उल्लेख होता, फडताळ म्हणजे काय, भिंतीतलं कपाट. पण सुदैवाने ग्रामीण भागामध्ये फडताळ हे माहीत होतं, कारण हा गाठोड्यात नवीन कपडे ठेवतात हे माहीत नव्हतं. तर त्यामुळे असं इतके सुंदर सुंदर संदर्भ त्याच्यामध्ये देता आले, शैक्षणिक साधनं देता आली, आणि सगळ्यांशी संवाद झाला होता. म्हणजे मुलांच्या आई सुद्धा माझ्या त्याच्यात सहभागी झालेल्या होत्या, की तो एक वेगळा अनुभव होता. आणि मी मुख्याध्यापकांना धन्यवाद देते की त्यांनी मला द्यायला स्वातंत्र्य दिलेलं होतं असे प्रयोग करायला.
1: अशा अनुभवांमधून विद्यार्थ्यांची विचार संपदा अधिक समृद्ध होत जाते. श्रोते हो, आजच्या संवादातून व्यक्तिमत्वाचे अनेक प्रेरणादायी पैलू उलगडले. शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील कार्य विद्यार्थ्यांमध्ये वाचन लेखनाची आवड निर्माण करण्याची तळमळ आणि विविध साहित्य प्रकारांतून समृद्ध होत गेलेला साहित्य प्रवास याविषयी जाणून घेतलं. तर श्रोते हो, वेळेअभावी इथेच थांबत आहोत. पुढील भागात साहित्य प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
2: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य संवाद यामध्ये वैशाली पंडित यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोते हो, ऐका ललित लेख बाहेरचं खाणं एक आठवण.
0: काय छान वाटते हो तुमच्या घरी, नुसती चपाती हातात धरून खाल्ली तरी मासाचं जेवण जेवल्यासारखं वाटेल.
1: लेखन आणि वाचन वैशाली पंडित यांचं अवश्य ऐका शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ऍप वर. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
3: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह News on AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी 5:30 नक्की ऐका मुलाखतीचा उर्वरित भाग, लेखिका वैशाली पंडित यांच्याशी साधलेला शब्दांपलीकडचा संवाद.
0: मी आशावादी आहे की माध्यम बदलली ना तरी सुद्धा ज्याला साहित्याची आवड आहे तो कधीही साहित्यापासून लांब जाणार नाही.
1: बरोबर,
0: तो माध्यम कुठलाही बदलू दे. त्यामुळे हा जरी फरक झाला तरी पिढी अनुरूप आहेच आहे की तो
1: अवश्य ऐका. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संवादिका गीतांजली जाधव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली भारा तांबे यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात।

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी 5:30 नक्की ऐका मुलाखतीचा उर्वरित भाग, लेखिका वैशाली पंडित यांच्याशी साधलेला शब्दांपलीकडचा संवाद।
2: मी आशावादी की माध्यम बदलली ना तरी सुद्धा ज्याला साहित्याची आवड आहे तो कधीही साहित्यापासून लांब जाणार नाही।
1: बर,
2: तो माध्यम कुठलाही बदलू दे, त्यामुळे हा जरी फरक झाला तरी पिढी अनुरूप आहेच आहे की तो।
1: अवश्य ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। संवादिका गीतांजली जाधव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड।
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा।
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
5: जाणकार बना, सतर्क रहा।
6: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे। श्रोते हो, आपण आस्वाद घेत आहोत लोकगीतांचा। यामध्ये आता ऐकूया विठ्ठल उमप यांची रचना, संगीतबद्ध केलंय मधुकर पाठक यांनी, गायक स्वर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांचा।

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर विटवकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली दामोदर कोळी यांची रचना, संगीत साथ मधुकर फाटक यांची.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:25 झाली आहेत. ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, उद्या आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:51. यामध्ये प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि विशेष कार्यक्रम प्रसारित होतील. 7:25 दिलखुलासा हा प्रायोजित कार्यक्रम. 9 ते सायंकाळी 5 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर 3 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. सायंकाळी 5 सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकाल. यामध्ये प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. 5:30 साहित्य संवाद, यामध्ये लेखिका वैशाली पंडित यांच्याशी गीतांजली जाधव यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 सुगम संगीत. 6:25 शुक्रवार दिनांक 19 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार आपण ऐकू शकाल. 6:30 भक्ती संगीत. 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. 7:15 अस्मिता वाहिनीचं प्रसारण. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10 अस्मिता वाहिनीचं प्रसारण. 11:10 सभा समापन होईल. हे होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ऐकूया आजचा सुविचार. श्रोतेहो, ज्ञान हे संपत्तीपेक्षा मौल्यवान असते, कारण ते आपल्याला संरक्षण देते.
1: श्रोतेहो, ऐका ललित लेख, बाहेरचं खाणं एक आठवण.
2: काय छान वाटते हो तुमच्या घरी. नुसती चपाती हातात धरून खाल्ली तरी माशाचं जेवण जेवल्यासारखं वाटेल.
1: लेखन आणि वाचन वैशाली पंडित यांचं अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ऍप वर. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. श्रोते हो, गुरुवार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी 5:30 नक्की ऐका मुलाखतीचा उर्वरित भाग. लेखिका वैशाली पंडित यांच्याशी साधलेला शब्दांपलीकडचा संवाद.
2: मी आशावादी की माध्यम बदलली ना तरी सुद्धा ज्याला साहित्याची आवड आहे तो कधीही साहित्यापासून लांब जाणार नाही.
1: बर,
2: तो माध्यम कुठलाही बदलू दे, त्यामुळे हा जरी फरक झाला तरी पिढी अनुरूप आहेच आहे की तो.
1: अवश्य ऐका. आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ऍप वर. संवादिका गीतांजली जाधव, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. श्रोते हो, ऐका ललित लेख, बाहेरचं खाणं एक आठवण.
2: काय छान वाटते हो तुमच्या घरी. नुसती चपाती हातात धरून खाल्ली तरी माशाचं जेवण जेवल्यासारखं वाटेल.
1: लेखन आणि वाचन वैशाली पंडित यांचं अवश्य ऐका. शुक्रवार दिनांक 19 जून रोजी सायंकाळी 5:30 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच News on AIR या मोबाईल ऍप वर. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
0: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. श्रोतेहो, आता ठीक 6:30 ICC वुमेन T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड या क्रिकेट संघादरम्यान हेडिंग्ले स्टेडियम लीड्स इंग्लंड इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन FM बँड 103.6 MHz आपण ऐकू शकाल. तर News on AIR या मोबाईल ॲपवर भक्ती संगीत प्रसारित करत आहोत.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत तुकडोजी महाराज यांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता श्रीनिवास खळे यांनी. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. श्रोतेहो आपण आस्वाद घेत आहोत भक्तिगीतांचा. यामध्ये आता ऐकूया किशोरी आमोणकर यांनी गायलेला आणि संगीतबद्ध केलेला संत तुकाराम यांचा अभंग.

किशोरी आमोणकर यांनी गायलेला आणि संगीतबद्ध केलेला संत तुकाराम यांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. भक्ती संगीतात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर यांचा अभंग, संगीतसाथ प्रभाकर पंडित यांची.

श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संत निवृत्तीनाथ यांचा अभंग जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. संगीत साथ जितेंद्र अभिषेकी यांचीच.

श्रोतेहो, या अभंगाबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:15 ICC वुमेन T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड संघादरम्यान हेडिंग्ले स्टेडियम लीड्स इंग्लंड इथं खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकू शकाल. त्यानंतर अस्मिता वाहिनीचे विविधरंगी कार्यक्रम प्रसारित होतील.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने। नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही।
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
3: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बा भरणार।
2: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
4: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
5: हर घर सूर्यघर।
6: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
7: PLI है ना?
8: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर।
9: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
10: श्रोत्याहो ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र।

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी

0: 48 minutes, मुंबई टू पुणे.
1: मुंबई पुणे रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं. हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दाणापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं.
2: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखें वो हमें हमारी आशंका कुछ नहीं है. हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही हैं तो एक सावधानता बरतने के लिए हमने कदम लिया हुआ है.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे गंभीर स्वरूपाचे खटले वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगियालिन खरोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा

0: अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना युकेमध्ये लीड्स इथं होत आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रधानमंत्री मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करणं या मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होईल. जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्स यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामुग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा 3रा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशानं कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबाद नंतर आता मुंबईत होत आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेत.
2: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
3: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी 11:00 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवरही.
4: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
5: नमस्कार, मी केतकी थत्ते.
4: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
6: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
4: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
7: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता, FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
4: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
7: दोन्ही वेळेला.
4: तर नक्की ऐका
7: अज्ञात मुंबई.
8: मैं कैसे कैसे
9: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने, नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही।
2: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
3: श्रोत्या हो, सायंकाळचे 7:15 होत आहेत, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गेल्या 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून पश्चिम आशियातला संघर्ष सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यापासून आजतागायत हा संघर्ष थांबला नव्हता. या संघर्षाची झळ प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या देशांशिवाय अवघ्या जगाला सोसावी लागली. इंधनाची कमतरता आणि इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाचं जगणंही बाधित झालं. म्हणूनच हा संघर्ष थांबावा अशी आशा अवघं जग करतंय. आणि आता ही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली. येत्या 19 तारखेला हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्याचविषयी अधिक बोलण्यासाठी निवृत्त प्राध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक अरुणा पेंडसे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. अरुणा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: अरुणा मॅडम. गेले 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये येत्या 19 तारखेला शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. ही घडामोड तुम्हाला किती महत्वाची वाटते आणि या कराराचं नेमकं स्वरूप काय, दुसरं म्हणजे या करारातून इराणच्या वाट्याला काय येणार आहे, त्यातले महत्वाचे घटक काय असतील आणि त्यामुळे त्यांना काय आर्थिक राजनैतिक लाभ मिळतील याविषयी काय माहिती द्याल.
1: एक तर आपल्याला असं दिसतंय की इराणची ह्या युद्धामध्ये थोडी अधिक सरशी झाली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे इराण जिंकलंय पूर्णपणे असं जरी नसलं तरी सुद्धा वर्चस्मा थोडा इराणचा आहे असं आपल्याला जाणवतं. कारण इराणनी अनेक गोष्टींमध्ये आपल्या मागण्या

0: घेतलेल्या नाहीये. त्यांनी अमेरिकेची एक गोष्ट मान्य केली की हुरमुझची समुद्रधुनी आपण 60 दिवसांसाठी आम्ही खुली ठेवू असं म्हटलेलं आहे, म्हणजे पुढचे 2 महिने. 2 महिन्यांनंतर काय असणार आहे हे आत्ता तरी गुलदस्त्यात आहे. ते काय करू शकतात तर ते कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही मॅरीटाईम सर्व्हिस देऊ, म्हणजे जहाजांची सुरक्षितता आम्ही पाहू आणि त्या बदल्यात आम्ही काही फीज आकारू, हे कदाचित ते करू शकतील आणि त्याला कोणी फार हरकत घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही. इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे, ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य आणखीन लष्करी जी काय दल विमानं अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे, ही त्यांची अट आहे. अमेरिकेने ती मान्य केली आहे, म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रधुनीतून सुद्धा ते माघार घेतील. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन्स, म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला, कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन्स नाही आहेत, म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये, पण अमेरिकेनी गेली अनेक वर्ष, निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता, अमेरिकेत असलेले त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे तर इराणने हे मान्य केले की आता युद्ध थांबवू, म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये, पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
1: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारणमीमांसा कशी कराल?
0: आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्या मुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया, पण अजून 2 दिवस आहेत, म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधीचे सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे, ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खरं तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबॅननवर पण हल्ला सुरू केला, गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबॅननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे, कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात, त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेटतात हे आपल्याला बघावं लागेल.

0: उचलावी लागतील. पण बऱ्याच अंशी जिथे सेफ्टी आहे तिथे ते ती सामुद्रधुनी खुली करतील. टोल आकारतील एका परीने. टोल म्हणजे ते म्हणतील आम्ही ते मॅरिटाईम सर्व्हिस असा शब्द वापरला जातोय की जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू. ते आत्ता ते म्हणत नाहीये पण ते करणार ते, कारण त्यांच्या प्लॅन मध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालंय युद्धामध्ये, ते भरून कसं काढायचं तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल. आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल, आत्ताच आपण सांगू नाही शकत. पण खुला झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे, तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं या गोष्टी कदाचित रिव्हर्ट होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो हुर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जे काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराण मधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: या मुलाखतीसाठी मला बोलावलं याबद्दल धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
4: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो,

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गदोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 3/1948 अर्थात 17 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूया हे छानसं गीत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुपर एल निनोचा मत्स्य व्यवसायावर होणारा परिणाम आणि त्याचे नियोजन याविषयी डॉक्टर शशिकांत मेश्राम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सध्या आपण बघतोय की पाऊस तर अजून आलेलाच नाहीये आणि पाऊस उशिरा येणार हे सगळं आपण ऐकतोय. अल निनोचा प्रभाव आहे त्याच्यामुळे पाऊस अजून उशिरा येणार, या सगळ्या बातम्या आपल्याला सतत कानावर पडत आहेत. पण या अल निनोचा जसा शेतीवर परिणाम तर होतोय, तसंच आपल्या मानवी जीवनावर परिणाम होतोय आणि तसाच परिणाम हा मत्स्य व्यवसाय आहे आणि मत्स्य संवर्धन आपण जे करत असतो त्याच्यावर सुद्धा दिसून येतोय. तर अल निनोचा मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य संवर्धनावर होणारा जो परिणाम आहे आणि त्याचं नियोजन हे आपण कसं करायला हवं, हा अतिशय महत्वपूर्ण असा विषय आज आपण चर्चेला घेतलेला आहे. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शशिकांत मेश्राम सरांना. मेश्राम सर हे संशोधन अधिकारी म्हणून मत्स्य उपकेंद्र तारापूरवाला जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल इथे कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण बघतोय की हे सगळं आपण चर्चा खूप ऐकतोय, बातम्यांमध्ये सुद्धा सगळं हे बघतोय, पण हे अल निनो म्हणजे काय, नेमकं काय सांगाल?
2: अल निनो हा असा इफेक्ट आहे की म्हणजे ज्याच्यामुळे थोडक्यात आपण म्हणू की वातावरणाच्या बदलामुळे समुद्राचं तापमान वाढत आहे. प्रशांत महासागरामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे समुद्राला ताप आलेला आहे आणि त्या ताप आला असल्यामुळे आपल्याला हे पर्जन्यमान किंवा जो पाऊस पडणार आहे ते सर्व वातावरणातले बदल आपल्याला अनुभवायला मिळतात आहेत. आणि ही अशी कंडिशन आज इलिनोची निर्माण झालेली आहे की गेल्या 70 वर्षात, आजच बातमी वाचली त्याच्यानुसार गेल्या 70 वर्षात अशा पद्धतीची परिस्थिती ही पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे आणि याचा इफेक्ट हा पाऊस पडण्यावर होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या संदर्भात व्यवस्थित मॅनेजमेंट करण्याच्या हिशोबाने मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य संवर्धनाबाबत माहिती करून घेणे हे अतिशय गरजेचं झालेलं आहे.
1: बरोबर, नक्कीच. आता सर तुम्ही आता म्हणाला म्हणजे समुद्राला ताप आलाय असं आपण म्हणतो, पण मग समुद्राच्या पाण्यावर ह्याचा काय नेमका परिणाम होणार आहे?
2: आता समुद्राचं पाणी त्यामुळे काय झालंय, जे अपवेलिंगची मुवमेंट आहे, अपवेलिंगची मुवमेंट अशी असते की

0: त्यामुळे जे समुद्रात फायटोप्लँक्टन तयार होतं, वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, हे माशांचं प्रमुख खाद्य आहे, त्यांना वाढीसाठी लागतं न्यूट्रियंट्स. हे न्यूट्रियंट्स कुठून येतात? अपवेलिंगच्या माध्यमातून. मग जर अपवेलिंगची मुवमेंट व्यवस्थित झाली नाही, म्हणजेच काय, न्यूट्रियंट्स माशांच्या खाद्यांना मिळणार नाही, माशांचं खाद्य त्यामुळे व्यवस्थित तयार होणार नाही, आणि जी माशांची पिल्लांना खाद्य पाहिजे ते खाद्य न मिळाल्यामुळे बऱ्याच माशांची मरतूक होईल, आणि त्याच्यामुळे येणारं उत्पादन जे आहे ते फार कमी होईल असं त्याच्यामुळे होणार आहे.
1: अच्छा अच्छा. पण मग ह्या सगळ्याचा परिणाम माशांवर सुद्धा नक्कीच होत असेल, नाही का? काय सांगाल तुम्ही?
0: या याच्यामुळे परिणाम असा होणार आहे की माशांचं उत्पादन कमी येणार आहे. जसे की बांगडा, रिबन फिश ज्याला आपण बगा म्हणतो, ऑइल सार्डिन, बोंबील, या माशांचं 10-20% उत्पादन कमी येणार आहे. दुसरं गोष्ट शिफ्ट होणार आहे यांचं, म्हणजे आज ते समुद्राच्या किनाऱ्याजवळ आहेत पण ते उष्ण तापमानामुळे ते थोडं आत जाणार आहेत, आणि आत गेल्यामुळे आपल्याला जे 10 फॅदमच्या जवळपास मासे मिळत होते ते न मिळता समुद्रात बोटींना ते मासे पकडण्यासाठी थोडं आतमध्ये जावं लागेल, आणि त्याच्यामुळे जे लागणारं इंधन आहे ते थोडं जास्त प्रमाणात लागेल. म्हणजे ती जी कॉस्ट आहे ती कॉस्ट वाढणार आहे, हे या माध्यमातून आपल्याला निदर्शनास येत आहे.
1: बरोबर. सर, याचा माशांचं जे उत्पादन आहे मिळणारं त्याच्यावर काय मोठा परिणाम होऊ शकतो?
0: उत्पादनामध्ये मुख्यतः सांगायचं म्हणजे आता याच्यातला जो महत्वाचा मासा म्हणजे ऑइल सार्डिन, बांगडा,
1: बर,
0: ह्यांचं प्रमाण का कमी होणार आहे? कारण की ब्रीडिंग पिरियड मध्ये जे काही खाद्य तयार व्हायला पाहिजे ते खाद्य तयार न झाल्यामुळे ह्या माशांची पिल्लं ज्यावेळेस निर्माण होतात ते फायटोप्लँक्टन तयार होणार नाही, फायटोप्लँक्टनवर जगणारे झूप्लँक्टन तयार होणार नाही, आणि झूप्लँक्टन आणि फायटोप्लँक्टन हे नसल्यामुळे माशांची बऱ्याच प्रमाणात मरतूक होणार आहे, आणि ती मरतूक झाली तर आपलं नक्की त्याच्यातलं मिळणारं उत्पादन आहे ते कमी होणार आहे, असं या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे.
1: पण म्हणजे सगळ्या माशांवर ह्याचा परिणाम होणार नाहीये?
0: जे शोरच्या जवळचे मासे आहेत, म्हणजे सरफेसच्या जवळचे मासे आहेत, कारण की सरफेस टेम्परेचर वाढत आहे, आणि ते सरफेस टेम्परेचर वाढल्यामुळे सर्व परिणाम आहेत. त्यामुळे जे पिलॅजिक फिशेस आहेत त्यांचं उत्पादन मोस्टली याच्यामध्ये कमी होणार आहे.
1: आता सर, जेव्हा आपण तलावामध्ये मत्स्य संवर्धन करतो तर मग हे मत्स्य संवर्धन करताना काय नेमकं नियोजन करणं गरजेचं आहे?
0: आपण बघतोय की समुद्रातली मासे उत्पादन हे कमी होणार आहे, त्यामुळे चांगलं उत्पादन माशांचं मिळण्यासाठी आपल्याला अजून काही नियोजन करण्याची गरज आहे. जसं की कोस्टल अॅक्वाकल्चर आपल्याला करता येऊ शकेल. मग ते कोस्टल अॅक्वाकल्चर करताना आपण थोडं विचार करण्याची गरज आहे की म्हणजे जे पिंजरे आहेत ते थोडं डिपोल भागामध्ये असणे गरजेचं आहे, नाही तर त्या तापमानामुळे आपले मासे मरतील.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळे आपलं उत्पादन कमी होईल. तापमान ज्यावेळेस वाढतं तर ऍटोमॅटिक ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं, आणि ज्यावेळेस ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं ऍटोमॅटिक खाद्य कमी खातो मासा, आणि ते खाद्य कमी झाल्यामुळे उत्पादन कमी मिळते. हे असं लिंकअप आहे. त्याच्यामुळे आपल्याला मत्स्य संवर्धन करत असताना महत्वाचे घटक काही तपासणं पाण्याचे गरजेचं आहे. जसं की तापमान, आतापर्यंत तापमान किंवा जे IMD आहे म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आपल्याला काही हवामानाचा अंदाज देत असतं, पण ते काही ठराविक जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर असतं. पण आज बदल अशा प्रकारे लक्षात येत आहे की म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या एरियामध्ये पण बदल लक्षात येत आहेत, त्यामुळे कधी कधी ड्राऊट निर्माण होत आहे, म्हणजे पावसाचा कालावधी खूप जास्त असणार आहे, किंवा काही जवळच्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. आपल्या इथे जर शक्य असेल तर काही वॉटर पॅरामीटर आपल्या तलावाची आता नोंद ठेवण्याची अतिशय गरज निर्माण झाली आहे. जसं की पाण्याचं तापमान, साधा थर्मामीटर 100 रुपयाला बाजारात मिळतो, त्या थर्मामीटरच्या माध्यमातून पाण्याचं रेकॉर्डिंग दर दिवशी करणं गरजेचं आहे. कारण की माशांच्या वाढीला लागतं 28-30 डिग्री सेल्सिअस मॅक्झिमम टेम्परेचर, त्याच्या वर गेल्या तर मग आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: आणि म्हणून आपल्याला टेम्परेचर याचं रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे. दुसरा आपण सहज पॅरामीटर बघू शकतो तो पाण्यातला सामू, pH म्हणतो आपण, त्या pH ची नोंद घेतली तर आपल्याला काय पुढचं मॅनेजमेंट करता येईल याचा थोडा अंदाज घेता येईल. चुना लागत असेल तर चुना टाकता येईल, कारण की याच्यात ऍसिडिक पाणी होण्याची शक्यता आहे, तो ऍसिडिक पाणी कमी करायचं असेल तर आपल्याला चुनाची मात्रा द्यावी लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला अमोनियाचं चेकिंग करणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस आपण खाद्य नेहमीच्या पद्धतीने टाकून चालणार नाही, कारण की आज आपण पारंपरिक पद्धतीने रेग्युलरली माशाला आपल्या वजनाच्या 4-5% खाद्य देत होतो, दिवसातनं 2 वेळा खाद्य देत होतो. पण आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने थिंक करून आपले मासे वाचवायचे आहेत आणि त्याच्यामुळे ह्या स्पेशल काळजी घेणं आपल्याला गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे हे 3 तापमान अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. तलावाजवळ जे काही केजेस असतील त्याच्याजवळ परमनंट तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर लावूनच ठेवा, आणि थर्मामीटरचं तापमान 30-31 वर गेलं तर आपल्याला काही नियोजन करणं गरजेचं आहे.
1: बरोबर सर, आता आपण हे बघितलं की तलावातलं नियोजन आपण कसं करायला हवं, पण या सगळ्या गोष्टींसाठी नेमकी काळजी काय घ्यायला हवी?
0: काळजी म्हणजे आता आपण बघितलं जर टेम्परेचर तलावामध्ये वाढत असेल तर आपल्याला नियोजनाच्या दृष्टिकोनातून त्या तलावावर छोटस एक ग्रीन शेड नेट कापडच आच्छादन उभं करणं गरजेचं आहे.
1: बरं,
0: जे साधारण 50% ग्रीन शेड नेट तुम्हाला बाजारात मिळतं, साधारण 1-10 गुंठ्याच्या तलावाला 1.5-2,000 रुपयाचा खर्च येतो.
1: बरोबर,
0: पण त्याचं नियोजन करणं आज गरजेचं आहे, त्यामुळे थोडं तापमान तलावाचं कमी करता येऊ शकेल. दुसरं आपण बघतो की पर्जन्यमान कमी होणार आहे, म्हणजे आहे तो तलावातलं पाणी आपल्याला व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. कुठे पाझर होत असेल तर ते थांबवलं पाहिजे. जर पॉलिथिन लाइनिंगचा तलाव तुम्हाला करता आला तर पॉलिथिन लाइनिंगचा तलाव करा. त्याचप्रमाणे गाळ तलावातला काढता आला तर तो काढा, कारण की गाळ जर असेल तर तापमान पाण्याचं अजून वाढणार आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत आपण तापमान घेतलं नाही, पण आता आपल्याला स्पेशल तापमानाची नोंद करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा थोडा थंडावा निर्माण होईल असं वातावरण तयार करायचं आहे आपल्या तलावामध्ये. प्लस जे काही पाणी मिळेल आता या पावसाळ्यामध्ये ते योग्य पद्धतीने आपलं वापरलं गेलं पाहिजे. प्लस याच्यामध्ये खाद्याचंही नियोजन थोडं वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे आता.
1: अच्छा,
0: आता आपण कसं रेग्युलरली दिवसातनं 2 खाद्य देत होतो एका वेळेस, पण ते आता 2 न देता 3 द्यायचं आहे, कारण की आपण एकाच वेळेस जर खाद्य टाकलं तर अमोनिया होऊन मासे मरण्याची शक्यता आहे.
1: अच्छा,
0: आणि म्हणून आपल्याला एक विशेष काळजी गरजेचं आहे. जर पाण्यात अमोनिया तयार झाला आणि पीएच त्याचा ऍसिडिक झाला तर 1/2 तासात मासे मरून जातील.
1: अच्छा,
0: एवढं त्याचा इफेक्ट असतो आणि तापत्या उन्हात तर खूपच असतो. आणि म्हणून आपल्याला हे स्पेशल काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला पाणी बदलायची सोय असेल तर पाणी बदलायचं आहे 20% आणि तेही सकाळच्या वेळेस 5-7 तुम्ही पाणी बदलायचं आहे आणि ते 20%. त्याच्यापेक्षा जास्त पाणी बदलाल तरी सुद्धा मासे मरण्याची शक्यता आहे. तुम्ही जर उन्हाच्या वेळेस जर पाणी बदललं त्यातही अचानक टेम्परेचर चेंज झाल्यामुळे मासे मारण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी चेंज करताना सकाळी 5-7 या दरम्यानच चेंज करा.
1: अच्छा,
0: प्लस आजपर्यंत आपण कधी आपल्या तलावात एरेटर वापरले नाही, पण आज एरेटर वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. मी स्वतः आमच्या फील्डवरच्या पॉन्डमध्ये अनुभवलेला आहे की माझे काही मासे एरेटर न लावल्यामुळे थोडी मरतूक झालेली आहे, पण ज्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी लगेच एरेटर सुरू केला माझे मासे सर्व सेटल झाले आणि ते मासे आता व्यवस्थित आहेत. तर तशा पद्धतीचा अनुभव आमच्या फील्डवर सुद्धा येत आहे. प्लस वेगवेगळ्या संवर्धन सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या टेम्परेचर नोंद केली जात आहे. म्हणजे बायोफ्लॉक टाक्या माझे जर आउटडोअर कंडिशनला आहे तर तिथे आजचं टेम्परेचर 38.4 वगैरे अशा पद्धतीचं जात आहे, पण ते इनडोअर कंडिशन मध्ये 34 वगैरे असं टेम्परेचर जात आहे दुपारच्या वेळेस 12-2 दरम्यान. त्यामुळे 12-3 दरम्यानचं टेम्परेचर आपल्याला नोंद करून जे बदल आहेत ते अनुभवायचे आहेत आणि तशा पद्धतीने आपण नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे टेम्परेचर घेताना 2 टायमिंगचे घ्या, सकाळी 6 आणि दुपारी जे घ्यायचं आहे टेम्परेचर ते 12-2 दरम्यानचं, म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानुसार आपण हे सर्व नियोजन करायचं आहे. तरच आपण आपल्या संवर्धन तलावातील मासे वाचवू शकू, अन्यथा तापमानातल्या बदलामुळे ते मासे मरतात आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही, कारण की आपल्याला दरवर्षीची सवय माहिती आहे पाऊस पडेल आणि नंतर मग डायरेक्ट मासे काढायला जाऊ आणि बघतो तर काय मग असे मासे अचानक मरायला सुरुवात होतात. मासे वर येतात ऑक्सिजनसाठी आणि ते ऑक्सिजनसाठी वर येत असल्यामुळे अचानक मरतूक सुरू होते.
1: सर, आता परिणाम म्हणून काही रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो का?
0: होय, फार चांगला प्रश्न विचारला, कारण की रोग म्हटलं की मग उपाय आले हे आलं, त्याच्यापेक्षा आपल्याला आज पूर्वतयारी करावी लागेल काय ते बघणं महत्वाचं आहे.

0: जेणेकरून रोग आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करायची वाट न बघता आपण रोगच येऊ नये म्हणून याची काळजी घेणं
1: खबरदारी घ्यायला हवी.
0: याच्यामध्ये मुख्यतः काही बॅक्टेरिया युक्त सूक्ष्म जीवाणूमुळे काही रोग येण्याची शक्यता असते, मोस्टली एरोमोनास. त्यामुळे अशा वेळेस काय करायचं आहे, आता आपण रेग्युलरली स्टॉकिंग जे आहे म्हणजे माशांची स्टॉकिंग ते 20-25% कमी करायची आहे.
1: अच्छा,
0: आतापर्यंत आपण कसं करत होतो, एका गुंठ्यामध्ये 1000 मासे टाकत होतो, पण आता माशांची संख्या आपल्याला साधारण 20-25% कमी करायची आहे. म्हणजेच काय, आपल्याला 700-800 मासेस टाकायचे आहेत. कमी मासेस स्टॉकिंग करून कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे, ही पहिली काळजी घेतली पाहिजे. दुसरी काळजी काय घ्यायची आहे, कुठल्या पद्धतीचे मासे आपल्याला संवर्धन करायचे आहे. जे वाढणारे मासे आहेत कमी कालावधीत, असं समजून चाला की मार्च एप्रिल पर्यंत आपल्या तलावात पाणीच नाही राहणार आहे, मग पाणीच नसेल तर आपला मासा मरेल. त्याच्यामुळे आपल्याला नियोजन हे करण्याची गरज आहे की म्हणजे मोठा साईजचा मासा टाकणे, म्हणजे फिंगरलिंग साईजचा मासा आपल्या तलावात टाकला गेला पाहिजे, जेणेकरून तो पुढच्या 6 महिन्यात वाढला पाहिजे, वाढून आपण तो मार्केटिंग करू शकू. नाहीतर दरवर्षी आतापर्यंत आपण कसं करतो, साधारण मार्च एप्रिल नंतरच आपण मासे काढतो पूर्ण वाढलेले, आणि त्यांना जवळपास 8-9 महिन्याचा कालावधी मिळतो. पण कदाचित पाऊस नाही पडला तर आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यामुळे आपण 25% मासे हे कमी केले पाहिजे. याच्यामध्ये जेवढे काही मासे राहतील त्यांना वाढीला चालना दिली पाहिजे, प्लस खाद्याचं नियोजन केलं पाहिजे. खाद्य आपण हाय प्रोटीनचं न टाकता थोडं लो प्रोटीनचं खाद्य देणं गरजेचं आहे अशा वेळेस, आणि त्यांची खाद्य देण्याची वेळा आपण पूर्वी 2 टाइम देत होतो, आता ते 3 टाइम द्यायचं. दुपारच्या वेळेस खाद्य अजिबात देऊ नका. दुपारच्या वेळेस खाद्य दिलं आणि टेम्परेचर वाढलेलं असेल तर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल, आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर मासा खाद्य खाणार नाही. मासा खाद्य नाही खाल्ला तर तो कुजेल खाली जाऊन, आणि त्या तलावातल्या पाण्याचा अमोनिया वाढेल. तो अमोनिया वाढल्यामुळे अर्ध्या तासात सुद्धा मासे मरू शकतात. त्यामुळे हे अतिशय महत्वाचे आहे आणि ही काळजी घेणं फार गरजेचं आहे.
1: नक्कीच सर, आता आपण ही एवढी सगळी चर्चा केली परंतु तरी सुद्धा काही म्हणजे शेतकऱ्यांना समस्या उद्भवली, कुठे त्यांनी संपर्क साधायला हवाय?
0: आता मला सांगायला आनंद वाटतो की म्हणजे या नॉर्थ कोकणमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मत्स्य उपकेंद्र, तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल येथे आहे, आणि हे ठाणे रायगड येथील लोकांना अतिशय उपयोगाचं आहे. जवळच्या या संशोधन केंद्रावर तुम्ही आलात तर आम्ही तिथे उपलब्ध आहेत. ट्रेनिंगच्या माध्यमातून किंवा फोनवरही तुम्ही चर्चा केली तरी आम्ही या माध्यमातून तुम्हाला माहिती देऊ शकू आणि आपल्याला काय उपाययोजना केली पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगू शकू. त्यामुळे यावेळेस थोडं विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की पहिल्यांदाच असा
1: समस्येला
0: आपण तोंड देतो आहोत. यापूर्वी आपण कधी याच्यावर विचार सुद्धा केला नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला विशेष काळजी घेऊन आपले मासे वाचवायचे आहेत, वाढवायचे आहेत, आणि त्यातून आपल्याला प्रॉफिट मिळवायचं आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे अशा संकटाचा धीराने आपल्याला तोंड द्यायचं आहे.
1: नक्कीच नक्कीच सर. आता तुम्ही जर सांगितलं की आमच्याशी तुम्ही संपर्क साधा तर त्यासाठी काही फोन नंबर तर तो दिला तर बरं होईल.
0: यासाठी माझा जो संपर्क क्रमांक आहे मी सांगतो आहे, कृपया आपण लिहून घ्या, 9834086 75. पुन्हा सांगतो, 9834086 75. डॉक्टर शशिकांत मेश्राम. तुम्ही कधीही संपर्क करा आणि या एलनिनोशी रिलेटेड काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर त्याचं मॅनेजमेंट मत्स्य संवर्धना दरम्यान कसं करायचं या संबंधितली माहिती मी देऊ शकेन.
1: नक्कीच सर. एकंदरीतच अल निनोचा जो प्रभाव आहे तर त्याचा परिणाम बघता मत्स्य व्यावसायिकांनी किंवा शेतकऱ्यांनी खरंच खूप काळजीपूर्वक या परिस्थितीचा अभ्यास करून मत्स्य संवर्धन करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या तर त्याचा विचारपूर्वक जर त्यांनी आपला व्यवसाय पुढे नेला तर नक्कीच त्यांना उत्पादन चांगलं मिळेल आणि आर्थिक स्त्रोत सुद्धा त्यांचा टिकून राहील असं आपण म्हणू शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण सुपर अल निनोच्या मत्स्य व्यवसायावर होणारा परिणाम आणि त्याचे नियोजन याविषयी डॉक्टर शशिकांत मेश्राम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
3: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनवीर

0: शाळेत क्रीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
4: नमस्कार, मी केतकी थत्ते.
3: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
5: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
3: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
5: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
3: आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
5: दोन्ही वेळेला.
3: तर नक्की ऐका
5: अज्ञात मुंबई.
6: मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातलं हे गीत.

0: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: मंडळी आज आपण इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने, नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही।
2: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन।
3: नमस्कार, मी केतकी थत्ते।
2: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय। मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे। गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे

0: सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
0: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
0: अज्ञात मुंबई.
2: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
3: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11:00 101 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: श्रोतेहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. होर्मुझची सामुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र

0: गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
1: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
0: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात युकेमध्ये लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय.
1: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
0: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया पौर्णिमा मोडक यांच्या स्वरात MB भावे यांची ही रचना.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
3: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया वैदेही करंबळेकर यांच्या स्वरातली ही रचना.

श्रोत्याहो, ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात नंदिनी शंकर यांचं व्हायोलिन वादन, यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग देश. विलंबित गत एक तालात आणि मध्यालय गत आणि द्रुतगत तीन तालात यांना तबला साथ दिली आहे तनय रेगे यांनी. तर ऐकूया नंदिनी शंकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग देश.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण नंदिनी शंकर यांचं देश या रागातील व्हायोलिन वादन ऐकलं. त्यांना तबला साथ होती तनय रेगी यांची. विलंबित बंदिश एक तालात, तर मध्यलय आणि द्रुतगत बंदिश तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने। नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही।
2: ध्यानधारणा योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे। हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर।
3: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण। धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही।
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही।

श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे खेमध्वनी. त्यांना त्यांच्या शास्त्रीय गायनात तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी, तर हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत साजन मोरा आयरियाज, तर द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून द्रुतबंदिशीचे बोल आहेत तुम्बिन जागी सारी रैना साजना. ऐकूया निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे खेमध्वनी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग होता खेमध्वनी. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची, तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.